जत सिंच हो पर हो क्यारे तौ माली के हो बहो काम क्रोध दोय कर हो बसोले गोड हो धरती पाई ज्यो गोड हो त्यो ज्यो गोड हो त्यो तुम सुख पाव हो किरत ना मिटिया जाई बगुले ते फुन हंसला हुवै जे तू

साच समालह साच समाहे रहाओ। हर ना सेवह ते हर ते दूर, दिसंतर पवह सिर पावह तूर।